सचेतरे खन सचे ब्रह्मण सचेतरे लोस्य आकार सचेतरे करुणे सर्वसुचा सच्चा तेरा मर सच्चा दीपान सच्चा तेरा हुकुम सच्चा फरमान सच्चा तेरा करम सच्चा निशान सच्चे तू दाखलत सच्चे सप्तान सच्चे सब्ज सच्ची तेरी सिर सच्चे साला सच्ची तेरी कुदर सच्चे पातशाह नानक सच्चे अहिंसा सच्चे जो मर जावे सो काचन कर।